0: ओंकार सतगुर प्रसाद जाप श्री मुख भाख पाचाही दसमी छपे संत प्रसाद चक्र चन और बर्ण जात और पातन नहन जे
1: रूप रंगर रेख पे को कहना सकत कहे
0: अचल मूर्त अनुपर कासम तोज कही जय
1: कोट इंद्र इंद्रान साहू साहन गणि जय
0: पवन महीप स्वर नर स्वर नेत नेत बन तन कहत
1: सब सर्व नाम कथा कवन कर्म नाम बरनत सुमत पुचंग पयात छंद
2: नमस्तंग काले नमस्तंग कृपाले नमस्तंग रूपे नमस्तंग अनूपे
1: नमस्तंग पेखे नमस्तंग लिखे नमस्तंग काये नमस्तंग जय
2: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे
1: नमस्तंग कर्मंग नमस्तंग धर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग
2: नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग बाहे नमस्तंग टाहे
1: नमस्तंग नीले नमस्तंग नदे नमस्तंग शेदे नमस्तंग गादे
2: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग धारे नमस्तंग पारे
1: नमस्तंग सुवेके नमस्तंग नेके नमस्तंग पुते नमस्तंग जुपे
2: नमस्तंग निरकर्मे नमस्तंग निर्भरमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्पेशे
1: नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्ताते नमस्तंग निर्घाते
2: नमस्तंग निर्दूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके
1: नमस्तंग निर्तापे नमस्तंग थापे नमस्तंग तिरमाने नमस्तंग निधाने
2: नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे
1: नमस्तंग परपोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे
2: नमस्तंग गम्मे नमस्तस्त रम्मे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे
1: नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग मजवे नमस्तस्त अजवे
2: आदेशंग आदेशे नमस्तंग पेशे नमस्तंग निर्दामे नमस्तंग निर्वामे
1: नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे
2: नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले
1: नमस्तस्त देवे नमस्तंग पेवे नमस्तंग जन्मे नमस्तंग सुवनमे
2: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
1: नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग भरणे नमस्तंग मरणे
2: नमस्तंग जिरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्व तंदे नमो सत बंदे
1: नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे
2: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे
1: नमो सर्व सोखंग नमो सर्व भोखंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
2: नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले

अगादे अबादे आनंदी स्वरूपे नमो सर्व माने समस्ती निधाने नमस्त मंग काले नमस्त मंग पाले नमो सर्वदेशे नमो

0: नमो सर्व ज्ञानं नमो ब्रह्मतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व यंत्रं
1: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्ण नमो सर्व रंगे तर्पंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखे जे अपे जे समस्तं प्रसिजे
1: पालं स्वरूपे को कर्मं प्रणासी सदा सर्वदा हृदि सिदं निवासी चरपट संत व प्रसाद
0: अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे
1: अचल राजे अटल साजे अखल धर्म लख कर्म
0: सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पाने सर्वं माने
1: प्राणं सर्वं त्राणं सर्वं भुक्ता सर्वं जुक्ता
0: सर्वं देवं सर्वं पेवं सर्वं काले सर्वं पाले आद रूपण आद मूर्त जोन पुरख अपार सर्व पालक सर्व कालक सर्व कोपन काल नाम ठाम ना जा कर रूप रंग ना रेख